0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: भक्त दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड. गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन सादर करत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये पहिल्यांदा स्टोरी छत्रपती शिवराज्याभिषेकाची। ही केवळ इतिहासाची कथा नाही, हा आहे मराठी स्वाभिमानाचा महोत्सव, पराक्रमाचा जयघोष आणि प्रत्येक हिंदवी हृदयात जागृत होणारी गौरव गाथा। दिनांक 6 जून 2026 रोजी दुपारी 3:30 रुक्मिणी ऑडिटोरियम MGM विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर। पासेस साठी संपर्क करा 7276844290 और 9503747429।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतर रुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942 9.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
4: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763 67 9245 or 9665353515.

0: पढ़ाता जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायची नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
2: महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च तर्फे करिअर गायडन्स प्रोग्राम इन लॉ फील्ड मध्ये करिअर करायचंय, मग जाणून घ्या लॉ एंट्रन्स एक्झाम, हायर एज्युकेशन ऍडव्होकेसी, कॉर्पोरेट लॉ, ज्युडिशरी आणि करिअर ऑपॉर्च्युनिटीज. तज्ञ आणि प्राध्यापकांशी थेट संवाद साधण्याची सुवर्ण संधी. शुक्रवार 29 मे 2026 2:00 PM, आइन्स्टाईन हॉल, छत्रपती संभाजीनगर. फॉर रजिस्ट्रेशन कॉल ऑन 9371174126.
4: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि मा

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: और अक्सर स्टोरी जानकर कुछ ना कुछ सीखने को भी मिलता है। यू आर लिसनिंग MGM 90.8 FM RJ अदनान तुमसे सोबत है एंड UPSC के बारे में तो हम सभी को पता है और एग्जाम होती है दैट्स कॉल्ड IFS UPSC लेवल की एग्जाम होती है जो कि इंडियन फॉरेस्ट सर्विस है और इसी सर्विस के अंदर अपने छत्रपति संभाजीनगर के प्रतीक चंद्रशेखर कुशारे ये सेलेक्ट हो चुके हैं। 100वीं रैंक इनकी आई है तो आज इन्हीं के साथ गुफ्तगु करेंगे हम, बात करेंगे इनकी पूरी प्रिपरेशन जर्नी के बारे में, इंडियन फॉरेस्ट सर्विस के बारे में एंड किस तरीके से इनका पूरा स्ट्रगल था। हेलो सर, आपका स्वागत है और सबसे पहले बहुत बहुत शुभकामनाएं आपको। आणि आता रिझल्ट लागलाय, तुमचं सिलेक्शन झालंय, तर आता कसं तुम्हाला फील होतंय आणि काय डिफरन्स तुम्हाला जाणवतोय आता?
1: फरक आता मागच्या 8 मेला संध्याकाळी 7 वाजता, तर त्यानंतर बरेच चेंजेस झाले आयुष्यात की खूप अनेक लोक भेटायला आली, थोडस आपल्यालाही वाटलं की आपण काहीतरी अचीव केलेलं आहे। आणि दुसरी महत्वाची की एवढ्या वर्षांचा जो स्ट्रेस होता त्या स्ट्रेस मधून मी बाहेर पडलो हे एक मला जाणवलं। पण त्या अगोदरचा फेज असा होता की त्यामध्ये अनेक चॅलेंजेस होतेच की स्वतःला मोटिवेट, एक तर काय होतं की इतक्या वर्षांच्या प्रयत्नानंतर तुम्हाला मोटिवेटेड ठेवणं स्वतःला की अभ्यास करत राहणं ही फार अवघड गोष्ट असते, तर ते मोटिवेशन ठेवण्यासाठी तुम्हाला खूप पुश करावं लागतं स्वतःला। तर मग त्यामध्ये तो फरक आणि पडलाय की आधी खूप जास्त स्वतःला मोटिवेट करत अभ्यास करत राहावं लागत होतं, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अभ्यास करायची गरज नाही, म्हणजे सर्व्हिस अँड ट्रेनिंगचा अभ्यास करावा लागेल ती गोष्ट वेगळी, ऍज सच प्रिपरेशन वाईज तरी मी या प्रवासातून सुटलो असं म्हणेन।
0: जेव्हा तुम्हाला कळालं तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तर तो मोमेंट कसा होता, तुम्ही सेलिब्रेट कसा केला?
1: ऍक्च्युली मी आता मला माहिती होतं 1-2 तास अगोदर की आज निकाल येऊ शकतो फायनल रिझल्ट, तर मी बघत होतो की सारखं आपण एक आपल्याला ते एक अस्वस्थता असते मनामध्ये की आता येईल नाव असेल नसेल काय होईल। मग त्यामध्ये मी ऍक्च्युली जिम मध्ये गेलेलो होतो, तिथे मला दिसलं की लिस्ट आली आहे, मग मी ओपन केली आणि त्यामध्ये एक बघितलं की सुरुवातीला स्क्रोल करत मी बघत होतो की आपलं नाव कुठे दिसतंय का, तर मला 60 पर्यंत माझं नाव काही दिसलं नाही, मला डोळ्यासमोर ते 3-4 सेकंदात असं पूर्ण ते एक फ्लॅशबॅक झाला की आता जर नाही झालं तर काय। आणि मग त्यानंतर मी परत पुढे गेल्यानंतर मला माझं नाव दिसलं तर नक्कीच तो खूप आनंदाचा क्षण होता, मला सुरुवातीला विश्वासही बसला नाही की आपण ही गोष्ट झाली आहे। त्यानंतर सर्वप्रथम मी आईला फोन करून सांगितलं की झालोय पास, मी येतो घरी, ते त्यानंतर सगळं सेलिब्रेशनचं वातावरण होतं घरी।
0: क्या बात है, खूप सुंदर। तर आपण प्रत्येक जणांसोबत अजून बोलणारच आहोत पण थोड्या वेळानंतर, तोपर्यंत स्टे ट्यून्ड।

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
6: Dinner ka mood ho ya family outing, taste aur MBS dono chahiye, to aa jaiye Meena's Kitchen. Yahan milengi delicious veg non-veg soup, tasty starters, malai tikka kebab, चिकन तंदूरी, मटन बुना और मीना स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: यूपीएससी के जरिए ली जाती है इंडियन फॉरेस्ट सर्विस की भी एग्जाम, और इसमें क्वालिफाई करना भी बहुत मुश्किल है। लेकिन अपने शहर के प्रतीक चंद्रशेखर कुशारे इन्होंने इस एग्जाम में क्वालिफाई किया और रैंक भी हासिल की। यू आर लिसनिंग MGM 90.8 FM और RJ अदनान आपके साथ है, अपने साथ है प्रतीक सर। तो सर आपने क्लासेस वगैरह कहा किए थे, उस बारे में जरा
1: क्लासेस एज सच मी सांगितलं तसं मला पर्सनल मेंटर यांच्या इथे या इन्स्टिट्यूट मध्ये उपलब्ध होते, तर मला एज सच मी क्लासेस कुठे केले नाही। मी कुठलाही आता जसं असतं की दिल्लीला जाऊन किंवा पुण्याला जाऊन ह्या परीक्षेची तयारी केली पाहिजे असं असतं, तर मी दिल्ली किंवा पुणे ह्या ठिकाणी गेलो नव्हतो। तर माझं प्रिपरेशन हे मी पूर्ण आपल्या शहरातूनच केलेलं आहे आणि मी सेल्फ स्टडी पूर्णपणे सेल्फ स्टडी वरतीच फोकस करून स्वतःच अनालिसिस काय चुका होत आहेत त्याचं स्वतःच अनालिसिस करून मग त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत गेलो।
2: विदाऊट क्लासेस वगैरे तुम्ही सगळं केलेलं आहे?
1: हा, विदाऊट क्लासेस केलेलं। मी म्हणेल की मला क्लासेस नव्हते पण माझ्याकडे मेंटर्स होते की जे ऑलरेडी सिलेक्टेड होते सर्व्हिस मध्ये होते, ते लोकांचं मार्गदर्शन मला होतं। तर तसं नसतं तर मीही कोचिंग किंवा क्लासेस करण्याचा विचार हा केला असता नक्कीच, त्यामुळे माझ्याकडे तो फर्स्ट हँड एक्सपिरियन्स असलेले लोक आसपास असल्यामुळे मला कोचिंगची गरज पडली नाही। आणि जसं मला जिथे अडचण यायची किंवा जिथं वाटायचं की आता ही गोष्ट मला समजत नाहीये, ह्या गोष्टीत अडचणी येत आहेत, तर तिथे मला ह्या सर्व त्या सब विषयातल्या किंवा त्या परीक्षेतल्या एक्सपर्टचं मार्गदर्शन असायचं।
0: क्या बात है, खुद के जरिए सेल्फ प्रिपरेशन के जरिए आपने इंडियन फॉरेस्ट सर्विस की एग्जाम क्रैक की, बहुत ही बढ़िया। सो और भी हम बहुत सारी बातें करेंगे सर के साथ कुछ ही देर में, तब तक स्टे ट्यून्ड।

0: करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
4: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515.
5: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और एम्बियंस दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
6: आज प्यार की होड़ी
7: बोले तो
8: हाट हाट
7: हमारा यार सौदा सौदा.
8: ओहो
6: दोनों डील कर
7: टाइट, वेरी टाइट.

0: वेलकम टू MGM 90.8 FM, आरजी अदनान आपके साथ है और हमारे साथ है IFS ऑफिसर प्रतीक कुशारे जो कि अपने शहर के हैं और इन्होंने हाल ही में इंडियन फॉरेस्ट सर्विस UPSC के अंतर्गत एग्जाम ली जाती है, इसमें 100 भी रैंक हासिल की। तो सर, आपने इस एग्जाम की प्रिपरेशन कब से शुरू की थी, ग्रेजुएशन से की थी या उसके बाद से की थी, उस बारे में हमें बताइए।
1: ग्रेजुएशन नंतर मी सुद्धा तसं बघायला गेलं तर पूर्ण वेळ जी तयारी असते ती ग्रेजुएशन नंतरच सुरू केली, कारण आपल्या इंजिनिअरिंग ही एक फुल टाइम कोर्स आहे, त्यामध्ये तुम्हाला एक कॉलेज असतं, त्यामध्ये कॉलेजमध्ये 75% अटेंडन्सचा क्रायटेरिया असतो, तर तितका वेळ फायनल इयरला मिळत नाही किंवा ओव्हरऑल इंजिनिअरिंग करताना मिळत नाही तुम्हाला। तर फक्त मी डिसिजन फायनल इयरला असताना घेतला होता, बाकी तयारी तर मी ग्रॅज्युएशन नंतरच सुरू केली। तर विद्यार्थ्यांना माझा असा संदेश असेल यातून की स्वतःच्या क्षमता ओळखा, सर्वप्रथम आपण ही परीक्षा देऊ शकतो का, कारण हा प्रवास खूप अवघड आहे आणि खडतर आहे की यामध्ये आज तुम्हाला यश मिळालंय म्हणून ती गोष्ट चांगली वाटते, परंतु मागच्या माझ्या 6 वर्षाचा प्रवास बघितला तर तो खूप अप अँड डाऊन त्यामध्ये होते की अनेकदा सुरुवातीच्या 3 प्रयत्नात तर मी पूर्व परीक्षेतच फेल झालो होतो, त्यानंतर मी मेन्स परीक्षा लिहिली त्यामध्ये मी मेन्समध्ये माझं होऊ शकलं नाही, मग अनेकदा असा विचार यायचा की आता आपण कुठेतरी दुसरं काहीतरी करूयात, प्लॅन बी वरती शिफ्ट होऊयात किंवा इतर काही ऑप्शन्स एक्सप्लोर करू, पोस्ट ग्रॅज्युएशन करावं का, हे सगळं आपण सेल्फ डाऊट घेतो, आपल्याला याच्यामध्ये फेल्युअर्समधून आपण खूप वेळेस खचून जातो, पण ते जो परसिवरन्स आहे तो टिकवून ठेवणं फार अवघड आहे, तर आपल्याला तितकं मेंटली सुद्धा टफ राहणं गरजेचं आहे या प्रोसेसमध्ये। तर मी विद्यार्थ्यांना एकच संदेश देईल की आपल्या क्षमता ओळखून प्रयत्न करा आणि योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घ्या। आता इवन डिजिटल पोस्ट कोविड इरामध्ये डिजिटल मीडियाचा खूप हे झालेला आहे, तर तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याचा वापर करा। विद्यार्थ्यांना मी अजून एक संदेश देऊ इच्छितो की ह्या सर्व्हिसला ग्लॅमर किंवा फेम किंवा पॉवर हे बघून ह्यामध्ये न येता की तुमचं व्हाय स्ट्रॉंग आहे का, की जर तुम्हाला परीक्षेची तयारी करायची आहे तर का करायची आहे। अल्टिमेटली जेव्हा तुम्ही फेल व्हाल, तुमची ही परीक्षा अशी आहे की कॉम्पिटेटिव्ह एक्झामच म्हणतो आणि ही जगातली दुसरी टफेस्ट एक्झाम आहे, तर यामध्ये तुम्ही फेल व्हाल तर तुमचा जर व्हाय हा स्ट्रॉंग असेल तरच तुम्ही याच्यात सस्टेन करू शकता, तर ते स्वतःच पूर्ण अनालिसिस करूनच यामध्ये उतरावं।
0: तो इतना लंबा ये बेहतरीन सा सफर था प्रिपरेशन के बारे में अभी हमने सर से जाना, लेकिन ये सफर कुछ एक साल में कंप्लीट नहीं हुआ, इसे 6 साल लगे थे, तो उस फेज में भी बहुत से अप्स

0: पण हाता जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायची नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: Attention future researchers and innovators.
5: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 27. Tasech LLB nantar kara LLM Constitution, Criminal and Intellectual Property Rights madhe 2 varshi tar business madhe 1 varshacha vishesh abhyaskram.
4: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
5: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.
6: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: Let's talk about success story. You are listening MGM 90.8 FM RJ Adnan. तुमच्या सोबत आहे आणि आपल्या सोबत आहेत प्रतीक कुशारे सर, ज्यांनी आताच क्रॅक केलेली आहे UPSC अंतर्गत घेतली जाणारी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाम आणि भारतातून त्यांचा 100वा रँक सुद्धा आलेला आहे. तर सर 6 वर्ष तुम्ही प्रिपरेशन केलेलं आहे, तर या 6 वर्षांमध्ये अनेक अप्स अँड डाऊन्स आले असतील आणि कधी असं वाटतं यार आता मी सोडून द्यावं, आता होत नाहीये, तर अशा फेजेस विषयी सांगा, त्याला तुम्ही कसं टॅकल केलेलं आहे?
1: नक्कीच होतं असं अनेकदा वाटायचं जेव्हा मी 3rd प्रिलिम्स फेल झालो, त्यावेळेसही मला वाटलं की आता आपण एक त्यावेळेस सोडून द्यावं. पण मी तेव्हा कट ऑफच्या खूप माझे प्रिलिम्सचे कट ऑफ हे कायम 1 किंवा 2 मार्क्सनी मिस झालेले आहेत. तर मग ते कुठंतरी होतं की आपण हे करू शकतो. आणि एक असं होतं की मेन्स आपण लिहून बघायला पाहिजे की जर प्रिलिम्स क्लिअर झाली मे बी हीच स्टेज आपल्यासाठी अडथळा असेल. 2022 असं वाटलं की आपण हे सगळं सोडावं, पण मी तरी एक चान्स घेतला की आपण 2023 अटेम्प्ट देऊन बघूया. तर 2023 मग प्रिलिम्स क्लिअर झाली माझी, मग त्यामध्ये मेन्स दिली. मेन्स मध्ये मी सिलेक्ट होऊ नाही शकलो, पण माझं मार्क्स चांगले होते मेन्सचे. तर मग ते कुठेतरी कॉन्फिडन्स आला की आपण ही गोष्ट नक्कीच इम्प्रूव्ह करू शकतो. त्यानंतर मग 2024 माझी परत एकदा मी पूर्वपरीक्षा फेल झालो. त्या पॉइंटला मला वाटलं की आता बस, म्हणजे मी सगळं सोडलं होतं, तिथे मी प्रिपरेशन सोडूनच दिलं होतं. त्यावेळेस मग मी MBA करण्याचा विचार केला होता किंवा आपण IT जॉब करू हाही विचार केला. म्हणजे बरेच ऑप्शन्स एक्सप्लोअर केले. पण मग त्यानंतर 25 जसं मी म्हटलं की ह्यामध्ये 2 UPSC सिव्हिल सर्व्हिसेस आणि UPSC फॉरेस्ट सर्व्हिसेस यांची प्रिलिम्स ही परीक्षा सेम असते, पण यांचं मेन्स वेगळी असते. तर मी आधी सुरुवातीपासून दोन्ही परीक्षांचे फॉर्म फिल करायचो, पण मी विचार केला की आपण आता फक्त 2025 एक फक्त फॉरेस्ट सर्व्हिसेससाठीच प्रयत्न करावा. कारण त्याचं कारण असं होतं की फॉरेस्ट सर्व्हिसेस ही थोडीशी टेक्निकल सर्व्हिस आहे आणि याच्यामध्ये जे ऑप्शन्स किंवा जे विषय आहेत ते कुठेतरी आपल्या इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडशी अलाइंड आहेत. तर त्यामुळे मी तो निर्णय घेतला आणि मग 2025 माझी पूर्वपरीक्षा निघाली. नंतर नोव्हेंबर 2025 मुख्य परीक्षा झाली, त्यामध्ये मी पास झालो आणि मग इंटरव्ह्यू देऊन आज ऑल इंडिया रँक 100 आलेली.
0: क्या बात है सर, म्हणजे अनेक अप्स अँड डाऊन्स येतात, पण शेवटी जे आपलं स्वप्न असतं ते नक्कीच पूर्ण होत असतं. सरांसोबत आपण अजून बोलणारच आहोत, स्टे ट्यून.
2: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. Admission open MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: वेलकम टू एमजीएम 90.8 एफएम आरजी अदनान तुमच्या सोबत आहे आणि सक्सेस स्टोरी मध्ये आज आपण बोलत आहोत प्रतीक कुशारे यांच्या सोबत ज्यांनी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ही एग्जाम पास केलेली आहे आणि भारतातून त्यांचा 100वा रँक आलेला आहे आणि ते आपल्या छत्रपती संभाजीनगरचे आहेत. तर सर, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस याबद्दल जरा आम्हाला सांगा की एक्झॅक्टली ही सर्व्हिस कशी आहे.
1: आपल्या देशामध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेस 3 आहेत. तर इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आयएएस, इंडियन पोलीस सर्व्हिस आयपीएस आणि तिसरी आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस आयएफएस. तर ही ऑल इंडिया सर्व्हिसेस पैकी एक सर्व्हिस आहे. यामध्ये तुम्ही तुमचा जो रोल असतो इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये की तुम्हाला पूर्ण भारतातल्या फॉरेस्टचं मॅनेजमेंट, वाईल्ड लाईफचं मॅनेजमेंट, त्यानंतर आता आपण बघतो की क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग सारखे इश्यू वाढत आहेत, तर त्यामध्ये त्यामधला रिसर्च असेल किंवा त्यामधलं मॅनेजमेंट असेल, इव्हन इंटरनॅशनल लेवलवरती ज्या कॉप होतात, कॉन्फरन्सेस होतात किंवा युनायटेड नेशन्स मध्ये जे प्रोग्राम्स आहेत एन्व्हायरमेंट रिलेटेड, त्यामध्येही ह्या सर्व्हिसचं रिप्रेझेंटेशन आहे. तर अशा प्रकारे ह्या सर्व्हिसचा रोल हा आहे येणाऱ्या काळात खूप वाढणार आहे. आणि आपल्या देशातच म्हणायचं झालं तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर असतो, डीएफओ असतो, त्याचाही तिथे ऍज अ डिस्ट्रिक्टचा फॉरेस्टचा हेड म्हणून याची ह्या आयएफएस अधिकाऱ्यांची सुरुवातीच्या काळातली पोस्टिंग असतात.
0: तर आता सर तुमची पोस्टिंग कुठे असेल?
1: सध्या आता माझं ट्रेनिंग असेल ऑगस्ट महिन्यापासून मसुरीमध्ये लाल बहादूर शास्त्री अकॅडमीमध्ये. ते 3 महिन्यांचा फाउंडेशन कोर्स असेल, त्यानंतर माझी डेहराडून येथे ट्रेनिंग होईल.
0: तर अशा प्रकारे आयएफएस ही सर्व्हिस आहे, म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. जर तुम्ही सुद्धा युपीएससी करत असाल तर या तुम्हाला हा एक सुद्धा ऑप्शन आहे. तर आपल्या गप्पा अजून सुरू राहतील थोड्या वेळात. स्टे ट्यून्ड.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
6: Dinner ka mood ho ya family outing, taste aur MBS dono chahiye, to aa jaiye Meena's Kitchen. Yahan milengi delicious veg non-veg soup, tasty starters, malai tikka kebab, चिकन तंदूरी, मटन बुना और मीना स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: Let's talk about success story. You are listening MGM 90.8 FM RJ Adnan तुमच्या सोबत आहे आणि आपल्या सोबत आहेत प्रतीक कुशारे सर ज्यांनी आताच क्रॅक केलेली आहे UPSC अंतर्गत घेतली जाणारी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाम आणि भारतातून त्यांचा 100वा रँक सुद्धा आलेला आहे. तर सर जेव्हा आपण प्रिपरेशन करतो कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतो त्यावेळेस आपल्याला प्लॅन बी तयार ठेवणं गरजेचं आहे का?
1: नक्कीच मी सांगेल की प्लॅन बी ह्या परीक्षेमध्ये असणं फार गरजेचं आहे कारण ही खूप अनसर्टन एक्झाम आहे जिथे प्रत्येक स्टेजला कॉम्पिटिशन खूप आहे आणि वेल डिझर्विंग कॅन्डिडेट ही अनेकदा ह्या प्रत्येक स्टेज मधून बाहेर पडतात. तर मी नक्कीच म्हणेल की जर तुम्ही सुरुवातीच्या 2-3 वर्ष जर फुल टाइम प्रिपरेशन केलेलं असेल तर तुम्ही नक्कीच प्लॅन बी चा विचार हा करायला पाहिजे. तर आणि मी अगेन तेच सांगेल की आपल्याला काय करायचंय आपलं व्हाय हा क्लिअर असेल तर नक्कीच तुम्ही त्या पाथ मध्ये तुम्हाला अडथळे आले तरी तुम्ही त्याच्यामध्ये सस्टेन करू शकता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये की तुम्हाला सिरीज वगैरे ह्या सगळं ठीक आहे ते कमर्शियल पर्पज साठी काहीतरी बनवलं जातं पण तेच की त्याला बघून त्याचा पर्पज हा एंटरटेनमेंट आहे इतकाच ठेवून त्याकडे बघून मोटिवेट होऊन ह्या सर्व्हिसच्या तयारीमध्ये येऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. आपण एकाला असं झालं म्हणून एकाची कॉपी करून दुसरा व्यक्ती नाही करू शकत. प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा त्याची काहीतरी ओरिजिनॅलिटी आहे. तर आपण आपलं अनालिसिस करावं आपल्याला काय करायचंय आणि आपण हे करू शकतो का त्याचा आपण कायम एक सेल्फ अनालिसिस कायम या प्रोसेस मध्ये सेल्फ ऑब्झर्वेशन आणि सेल्फ अनालिसिस करत राहू.
0: थँक्यू सो मच सर. थँक्स लॉट. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून आणि महत्वाची माहिती आम्हाला माहिती झाली आणि IFS ही सर्व्हिस काय याबद्दल छान माहिती आम्हाला माहिती झाली आहे. आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला.
1: थँक्यू सो मच.
0: तर आपल्यासोबत होते IFS ऑफिसर प्रतीक कुशारे, त्यांच्यासोबत आज आपण बोलत होतो. स्टे ट्यून्ड.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942999.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
4: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515.
5: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और एम्बियंस दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगी डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे, पण हाता जॉब नाही ना.
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात, पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
0: MGM University डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायची नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च तर्फे करिअर गायडन्स प्रोग्राम इन लॉ फील्ड मध्ये करिअर करायचंय, मग जाणून घ्या. लॉ एंट्रन्स एक्झाम, हायर एज्युकेशन ऍडव्होकेसी, कॉर्पोरेट लॉ, ज्युडिशरी आणि करिअर ऑपॉर्च्युनिटीज, तज्ञ आणि प्राध्यापकांशी थेट संवाद साधण्याची सुवर्ण संधी. शुक्रवार 29 मे 2026 2:00 PM आइन्स्टाईन हॉल, छत्रपती संभाजीनगर. फॉर रजिस्ट्रेशन कॉल ऑन 9371174126.
5: कागद पेन नाही यावेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि मा

0: 91.8 FM साथ है तो बात है।
1: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू। ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर। अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस। गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा।
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in। ऍडमिशन Open MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Chhatrapati Sambhaji. Okay.

आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन सादर करत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये पहिल्यांदा स्टोरी छत्रपती शिवराज्याभिषेकाची। ही केवळ इतिहासाची कथा नाही, हा आहे मराठी स्वाभिमानाचा महोत्सव, पराक्रमाचा जयघोष आणि प्रत्येक हिंदवी हृदयात जागृत होणारी गौरव गाथा। दिनांक 6 जून 2026 रोजी दुपारी 3:30 रुक्मिणी ऑडिटोरियम MGM विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर। पासेस साठी संपर्क करा

0: शाम प्लीज।
1: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा। BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
2: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल। शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा।
3: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
4: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा।
5: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ।
4: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान। समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या।
5: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट 8888992688।
6: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
7: Dinner ka mood ho ya family outing, taste aur MBS dono chahiye, to aa jaiye Meena's Kitchen. Yahan milengi delicious veg non-veg soup, tasty starters, malai tikka kebab, चिकन तंदूरी, मटन बुना और मीना स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स। मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर।
8: कुछ आवाजें बस सुनाई नहीं देती, दिल के अंदर तक महसूस होती है।
9: जब हर गली हर मोहल्ला एक दूसरे से कहने लगे, बातें सिर्फ सुनने की नहीं समझने की होती है।
8: ये आवाज है MGM 90.8 FM की, जहां हर लफ्ज के पीछे होती है एक ताकत, एक जज्बा, एक साथ।
10: MGM 90.8 FM साथ है।

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
0: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515.
4: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगी डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

सध्या तापमानात खूप वाढ होते, म्हणूनच स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर पडणं टाळा. जर बाहेर जायचं असेल तर डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री नक्की वापरा. दिवसभर भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक आणि ORSचा आहारात समावेश करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. तेलकट, मसालेदार आणि जड अन्न टाळा. फळ आणि हलका आहार घ्या. उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका. थोडा वेळ विश्रांती घ्या. लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. जर सतत चक्कर, उलटी, ताप किंवा अशक्तपणा जाणवला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, थोडी काळजी घेतली तर उन्हाळाही सुखद होऊ शकतो. स्टे सेफ, स्टे कूल अँड कीप लिस्निंग MGM 90.8 FM.

0: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
4: Attention future researchers and innovators.
5: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 2027. Tasech LLB nantar kara LLM Constitution, Criminal and Intellectual Property Rights madhe 2 varshe tar business madhe 1 varshacha vishesh abhyasakram.
4: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
5: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.
3: चाहे कॉलेज में हो या घर पर, देश हो या विदेश, अब आपके फेवरेट RJ और सेलिब्रिटीज के इंटरव्यू सिर्फ एक क्लिक दूर. कहानियाँ जो दिल छू जाए, बातें जो जिंदगी बदल दे, सब मिलेगा MGM 94.8 FM रेडियो ऐप पर. तो देर किस बात की, अभी डाउनलोड कीजिए MGM 94.8 FM, साथ है तो बात.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. प्रोग्राम BTech 4 इयर्स आफ्टर HSC. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग VLSI डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. फॉर ऍडमिशन विजिट mgmu.ac.in और कॉन्टॅक्ट 9371714253 और विजिट MGM कॅम्पस N6 सिडको छत्रपती संभाजीनगर. चाहे कॉलेज में हो या घर पर, देश हो या विदेश, अब आपके फेवरेट RJ और सेलिब्रिटीज के इंटरव्यू सिर्फ एक क्लिक दूर. हेलो, हाय, नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
2: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8.

मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन सादर करत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये पहिल्यांदा स्टोरी छत्रपती शिवराज्याभिषेकाची। ही केवळ इतिहासाची कथा नाही, हा आहे मराठी स्वाभिमानाचा महोत्सव, पराक्रमाचा जयघोष आणि प्रत्येक हिंदवी हृदयात जागृत होणारी गौरव गाथा। दिनांक 6 जून 2026 रोजी दुपारी 3:30 रुक्मिणी ऑडिटोरियम MGM विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर। पासेस साठी संपर्क करा 7276844290 और 9503747429।

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला आंतररुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: करियर साठी योग्य पर्याय शोधताय इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्यूचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
4: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515.

आपल्या कुटुंबाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर पडणं टाळा. जर बाहेर जायचं असेल तर डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री नक्की वापरा. दिवसभर भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक आणि ORSचा आहारात समावेश करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. तेलकट, मसालेदार आणि जड अन्न टाळा. फळ आणि हलका आहार घ्या. उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका. थोडा वेळ विश्रांती घ्या. लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. जर सतत चक्कर, उलटी, ताप किंवा अशक्तपणा जाणवला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, थोडी काळजी घेतली तर उन्हाळाही सुखद होऊ शकतो. स्टे सेफ, स्टे कूल अँड कीप लिस्निंग MGM 90.8 FM.

0: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
2: कागद पेन नहीं या वेड़ी मोबाइल सा नवा उपक्रम आहे विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च तर्फे करिअर गायडन्स प्रोग्राम इन लॉ. लॉ फील्ड मध्ये करिअर करायचंय मग जाणून घ्या. लॉ एंट्रन्स एक्झाम, हायर एज्युकेशन ऍडव्होकेसी, कॉर्पोरेट लॉ, ज्युडिशरी आणि करिअर ऑपॉर्च्युनिटीज, तज्ञ आणि प्राध्यापकांशी थेट संवाद साधण्याची सुवर्ण संधी. शुक्रवार 29 मे 2026 2:00 PM आइन्स्टाईन हॉल, छत्रपती संभाजीनगर. फॉर रजिस्ट्रेशन कॉल ऑन 9371741264.
2: ये सिर्फ एक फ्रीक्वेंसी नहीं, यह है आपकी अपनी आवाज, आपकी अपनी सोच,
3: जहां हर बात होती है सीधे दिल से दिल तक और हर आवाज को मिलती है एक नई पहचान.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov .in वर.

मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन सादर करत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये पहिल्यांदा स्टोरी छत्रपती शिवराज्याभिषेकाची. ही केवळ इतिहासाची कथा नाही, हा आहे मराठी स्वाभिमानाचा महोत्सव, पराक्रमाचा जयघोष आणि प्रत्येक हिंदवी हृदयात जागृत होणारी गौरव गाथा. दिनांक 6 जून 2026 रोजी दुपारी 3:30 रुक्मिणी ऑडिटोरियम MGM विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर. पासेस साठी संपर्क करा 7276844290 और 9503747429.

सध्या तापमानात खूप वाढ होते, म्हणूनच स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर पडणं टाळा. जर बाहेर जायचं असेल तर डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री नक्की वापरा. दिवसभर भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक आणि ORSचा आहारात समावेश करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. तेलकट, मसालेदार आणि जड अन्न टाळा. फळ आणि हलका आहार घ्या. उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका. थोडा वेळ विश्रांती घ्या. लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. जर सतत चक्कर, उलटी, ताप किंवा अशक्तपणा जाणवला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, थोडी काळजी घेतली तर उन्हाळाही सुखद होऊ शकतो. स्टे सेफ, स्टे कूल अँड कीप लिस्निंग MGM 90.8 FM.

आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन सादर करत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये पहिल्यांदा स्टोरी छत्रपती शिवराज्याभिषेकाची। ही केवळ इतिहासाची कथा नाही, हा आहे मराठी स्वाभिमानाचा महोत्सव, पराक्रमाचा जयघोष आणि प्रत्येक हिंदवी हृदयात जागृत होणारी गौरव गाथा। दिनांक 6 जून 2026 रोजी दुपारी 3:30 रुक्मिणी ऑडिटोरियम MGM विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर। पासेस साठी संपर्क करा 7276844290 और 9503747429।

सध्या तापमानात खूप वाढ होते, म्हणूनच स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळ शक्यतो बाहेर पडणं टाळा. जर बाहेर जायचं असेल तर डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री नक्की वापरा. दिवसभर भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक आणि ORSचा आहारात समावेश करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. तेलकट, मसालेदार आणि जड अन्न टाळा. फळ आणि हलका आहार घ्या. उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका. थोडा वेळ विश्रांती घ्या. लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. जर सतत चक्कर, उलटी, ताप किंवा अशक्तपणा जाणवला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, थोडी काळजी घेतली तर उन्हाळाही सुखद होऊ शकतो. स्टे सेफ, स्टे कूल अँड कीप लिस्निंग MGM 90.8 FM.

0: दो।
1: मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन सादर करत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये पहिल्यांदा स्टोरी छत्रपती शिवराज्याभिषेकाची। ही केवळ इतिहासाची कथा नाही, हा आहे मराठी स्वाभिमानाचा महोत्सव, पराक्रमाचा जयघोष आणि प्रत्येक हिंदवी हृदयात जागृत होणारी गौरव गाथा। दिनांक 6 जून 2026 रोजी दुपारी 3:30 रुक्मिणी ऑडिटोरियम MGM विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर। पासेस साठी संपर्क करा 7276844290 और 9503747429।

सध्या तापमानात खूप वाढ होते, म्हणूनच स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर पडणं टाळा. जर बाहेर जायचं असेल तर डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री नक्की वापरा. दिवसभर भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक आणि ORSचा आहारात समावेश करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. तेलकट, मसालेदार आणि जड अन्न टाळा. फळ आणि हलका आहार घ्या. उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका. थोडा वेळ विश्रांती घ्या. लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. जर सतत चक्कर, उलटी, ताप किंवा अशक्तपणा जाणवला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, थोडी काळजी घेतली तर उन्हाळाही सुखद होऊ शकतो. स्टे सेफ, स्टे कूल अँड कीप लिस्निंग MGM 90.8 FM.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और एम्बियंस दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉन वेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बोना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायची नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
2: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
1: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
2: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगी डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजी नगर. क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515. नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8889-2688.

0: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
2: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगी डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे 9 फ्लोर, बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर.
3: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
3: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
5: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
6: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
5: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
6: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी अँड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और एमबीएस दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉन वेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
4: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
5: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
6: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
5: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
6: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और एम्बियंस दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगी डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
0: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल, विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763-67-9245 और 9665353515. नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतर रुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.

0: पण आता जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
2: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर.
3: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्म

0: फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स.
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
4: आज प्यार की होड़ी
5: दिल बोले तो
6: हाट हाट
7: अमा यार सौदा सौदा
4: ओहो दोनों डील

0: और सक्सेस स्टोरी जानकर कुछ ना कुछ सीखने को भी मिलता है। यू आर लिसनिंग MGM 90.8 FM RJ अदनान तुमचे सोबत आहे। एंड UPSC के बारे में तो हम सभी को पता है और एग्जाम होती है, दैट्स कॉल्ड IFS, UPSC लेवल की एग्जाम होती है जो कि इंडियन फॉरेस्ट सर्विस है। और इसी सर्विस के अंदर अपने छत्रपति संभाजीनगर के प्रतीक चंद्रशेखर कुशारे ये सेलेक्ट हो चुके हैं, 100वीं रैंक इनकी आई है। तो आज इन्हीं के साथ गुफ्तगू करेंगे हम, बात करेंगे इनकी पूरी प्रिपरेशन जर्नी के बारे में, इंडियन फॉरेस्ट सर्विस के बारे में एंड किस तरीके से इनका पूरा स्ट्रगल था। हेलो सर, आपका स्वागत है और सबसे पहले बहुत बहुत शुभकामनाएं आपको। आणि आता रिझल्ट लागला आहे, तुमचं सिलेक्शन झालंय, तर आता कसं तुम्हाला फील होतंय आणि काय डिफरन्स तुम्हाला जाणवतोय आता?
1: फरक आता मागच्या 8 मेला संध्याकाळी 7 वाजता, तर त्यानंतर बरेच चेंजेस झाले आयुष्यात की खूप अनेक लोक भेटायला आली, थोडस आपल्यालाही वाटलं की आपण काहीतरी अचीव केलेलं आहे। आणि दुसरी महत्वाची की एवढ्या वर्षांचा जो स्ट्रेस होता त्या स्ट्रेस मधून मी बाहेर पडलो हे एक मला जाणवलं। पण त्या अगोदरचा फेज असा होता की त्यामध्ये अनेक चॅलेंजेस होतेच की स्वतःला मोटिवेट, एक तर काय होतं की इतक्या वर्षांच्या प्रयत्नानंतर तुम्हाला मोटिवेटेड ठेवणं स्वतःला की अभ्यास करत राहणं ही फार अवघड गोष्ट असते, तर ते मोटिवेशन ठेवण्यासाठी तुम्हाला खूप पुश करावं लागतं स्वतःला। तर मग त्यामध्ये तो फरक आणि पडलाय की आधी खूप जास्त स्वतःला मोटिवेट करत अभ्यास करत राहावं लागत होतं, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अभ्यास करायची गरज नाही, म्हणजे सर्व्हिस अँड ट्रेनिंगचा अभ्यास करावा लागेल ती गोष्ट वेगळी, ऍज सच प्रिपरेशन वाईज तरी मी या प्रवासातून सुटलो असं म्हणेन।
0: जेव्हा तुम्हाला कळलं तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तर तो मोमेंट कसा होता, तुम्ही सेलिब्रेट कसा केला तो मोमेंट?
1: ऍक्च्युली मी आता मला माहिती होतं 1-2 तास अगोदर की आज निकाल येऊ शकतो फायनल रिझल्ट, तर मी बघत होतो की सारखं आपण एक आपल्याला ते एक अस्वस्थता असते मनामध्ये की आता येईल, नाव असेल नसेल काय होईल। मग त्यामध्ये मी ऍक्च्युली जिम मध्ये गेलेलो होतो, तिथे मला दिसलं की लिस्ट आली आहे, मग मी ओपन केली आणि त्यामध्ये एक बघितलं की सुरुवातीला स्क्रोल करत मी बघत होतो की आपलं नाव कुठे दिसतंय का, तर मला 60 पर्यंत माझं नाव काही दिसलं नाही। मला डोळ्यासमोर ते 3 ते 4 सेकंद असा पूर्ण ते एक फ्लॅशबॅक झाला की आता जर नाही झालं तर काय। आणि मग त्यानंतर मी परत पुढे गेल्यानंतर मला माझं नाव दिसलं तर नक्कीच तो खूप आनंदाचा क्षण होता, मला सुरुवातीला विश्वासही बसला नाही की आपण ही गोष्ट झाली आहे। त्यानंतर सर्वप्रथम मी आईला फोन करून सांगितलं की झालोय पास, मी येतो घरी, ते त्यानंतर सगळं सेलिब्रेशनचंच वातावरण होतं घरी।
0: क्या बात आहे, खूप सुंदर। तर आपण प्रत्येक जणांसोबत अजून बोलणारच आहोत पण थोड्या वेळानंतर, तोपर्यंत स्टे ट्यून।

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025 to 2026. एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 8793047544 or visit mgmu.ac.in.
4: Dinner ka mood ho ya family outing, taste aur MBS dono chahiye, to aa jaiye Meena's Kitchen. Yahan milenge delicious veg non-veg soup, tasty starters, malai tikka kebab, chicken tandoori, mutton bona aur Meena's special chicken biryani. Rooftop ambience, amazing taste aur full family vibes. Meena's Kitchen Family Garden Restaurant and Cheers Corner, Bombay Heights 9th floor, Bid Bypass Road, Chhatrapati Sambhajinagar.

0: यूपीएससी के जरिए ली जाती है इंडियन फॉरेस्ट सर्विस की भी एग्जाम और इसमें क्वालिफाई करना भी बहुत मुश्किल है, लेकिन अपने शहर के प्रतीक चंद्रशेखर कुशारे इन्होंने इस एग्जाम में क्वालिफाई किया और रैंक भी हासिल की। यू आर लिसनिंग MGM 90.8 FM और RJ अदनान आपके साथ है, अपने साथ है प्रतीक सर। तो सर आपने क्लासेस वगैरह कहा किए थे उस बारे में जरा बताइए।
1: क्लासेस एज सच मी सांगितलं तसं मला पर्सनल मेंटर यांच्या इथे या इन्स्टिट्यूट मध्ये उपलब्ध होते, तर मला एज सच मी क्लासेस कुठे केले नाही। मी कुठलाही आता जसं असतं की दिल्लीला जाऊन किंवा पुण्याला जाऊन ह्या परीक्षेची तयारी केली पाहिजे असं असतं, तर मी दिल्ली किंवा पुणे ह्या ठिकाणी गेलो नव्हतो, तर माझं प्रिपरेशन हे मी पूर्ण आपल्या शहरातूनच केलेलं आहे आणि मी सेल्फ स्टडी पूर्णपणे सेल्फ स्टडी वरतीच फोकस करून स्वतःच अनालिसिस काय चुका होत आहेत त्याचं स्वतःच अनालिसिस करून मग त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत गेलो।
2: विदाऊट क्लासेस वगैरे तुम्ही सगळं केलेलं आहे?
1: हा, विदाऊट क्लासेस मी म्हणेल की मला क्लासेस नव्हते पण माझ्याकडे मेंटर्स होते की जे ऑलरेडी सिलेक्टेड होते सर्व्हिस मध्ये होते ते लोकांचं मार्गदर्शन मला होतं, तर तसं नसतं तर मीही कोचिंग किंवा क्लासेस करण्याचा विचार हा केला असता नक्कीच, त्यामुळे माझ्याकडे तो फर्स्ट हँड एक्सपिरियन्स असलेले लोक आसपास असल्यामुळे मला कोचिंगची गरज पडली नाही आणि जसं मला जिथे अडचण यायची किंवा जिथं वाटायचं की आता ही गोष्ट मला समजत नाहीये ह्या गोष्टीत अडचणी येत आहेत, तर तिथे मला ह्या सर्व त्या सब विषयातल्या किंवा त्या परीक्षेतल्या एक्सपर्टचं मार्गदर्शन असायचं।
0: क्या बात है, खुद के जरिए सेल्फ प्रिपरेशन के जरिए आपने इंडियन फॉरेस्ट सर्विस की एग्जाम क्रैक की, बहुत ही बढ़िया। सो और भी हम बहुत सारी बातें करेंगे सर के साथ कुछ ही देर में, तब तक स्टे ट्यून्ड।

0: वेलकम टू MGM 90.8 FM, आरजी अदनान आपके साथ है और हमारे साथ है IFS ऑफिसर प्रतीक कुशारे जो कि अपने शहर के हैं और इन्होंने हाल ही में इंडियन फॉरेस्ट सर्विस की UPSC के अंतर्गत एग्जाम ली जाती है, इसमें 100वीं रैंक हासिल की। तो सर, आपने इस एग्जाम की प्रिपरेशन कब से शुरू की थी, ग्रेजुएशन से की थी या उसके बाद से की थी, उस बारे में हमें बताइए।
1: ग्रेजुएशन नंतर मी सुद्धा तसं बघायला गेलं तर पूर्ण वेळ जी तयारी असते ती ग्रॅज्युएशन नंतरच सुरू केली, कारण आपल्या इंजिनिअरिंग ही एक फुल टाइम कोर्स आहे, त्यामध्ये तुम्हाला एक कॉलेज असतं, त्यामध्ये कॉलेजमध्ये 75% अटेंडन्सचा क्रायटेरिया असतो, तर तितका वेळ फायनल इयरला मिळत नाही किंवा ओव्हरऑल इंजिनिअरिंग करताना मिळत नाही तुम्हाला। तर फक्त मी डिसिजन फायनल इयरला असताना घेतला होता, बाकी तयारी तर मी ग्रॅज्युएशन नंतरच सुरू केली। तर विद्यार्थ्यांना माझा असा संदेश असेल यातून की स्वतःच्या क्षमता ओळखा, सर्वप्रथम आपण ही परीक्षा देऊ शकतो का, कारण हा प्रवास खूप अवघड आहे आणि खडतर आहे की यामध्ये आज तुम्हाला यश मिळालंय म्हणून ती गोष्ट चांगली वाटते, परंतु मागच्या माझ्या 6 वर्षाचा प्रवास बघितला तर तो खूप अप अँड डाऊन त्यामध्ये होते की अनेकदा सुरुवातीच्या 3 प्रयत्नात तर मी पूर्व परीक्षेतच फेल झालो होतो, त्यानंतर मी मेन्स परीक्षा लिहिली त्यामध्ये मी मेन्स मध्ये माझं होऊ शकलं नाही, मग अनेकदा असा विचार यायचा की आता आपण कुठेतरी दुसरं काहीतरी करूयात, प्लॅन बी वरती शिफ्ट होऊयात किंवा इतर काही ऑप्शन्स एक्सप्लोर करू, पोस्ट ग्रॅज्युएशन करावं का, हे सगळं आपण सेल्फ डाऊट घेतो, आपल्याला याच्यामध्ये फेल्युअर्स मधून आपण खूप वेळेस खचून जातो, पण ते जो परसिवरन्स आहे तो टिकवून ठेवणं फार अवघड आहे, तर आपल्याला तितकं मेंटली सुद्धा टफ राहणं गरजेचं आहे या प्रोसेसमध्ये। तर मी विद्यार्थ्यांना एकच संदेश देईल की आपल्या क्षमता ओळखून प्रयत्न करा आणि योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घ्या। आता इवन डिजिटल पोस्ट कोविड इरामध्ये डिजिटल मीडियाचा खूप हे झालेला आहे, तर तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याचा वापर करा। विद्यार्थ्यांना मी अजून एक संदेश देऊ इच्छितो की ह्या सर्व्हिसला ग्लॅमर किंवा फेम किंवा पॉवर हे बघून ह्यामध्ये न येता की तुमचं व्हाय स्ट्रॉंग आहे का, की जर तुम्हाला परीक्षेची तयारी करायची आहे तर का करायची आहे। अल्टिमेटली जेव्हा तुम्ही फेल व्हाल, तुमची ही परीक्षा अशी आहे की कॉम्पिटेटिव्ह एक्झामच म्हणतो आणि ही जगातली दुसरी टफेस्ट एक्झाम आहे, तर यामध्ये तुम्ही फेल व्हाल तर तुमचा जर व्हाय हा स्ट्रॉंग असेल तरच तुम्ही याच्यात सस्टेन करू शकता, तर ते स्वतःच पूर्ण अनालिसिस करूनच यामध्ये उतरावं।

0: इंजिनिअरिंगची डिग्री आहे, पण हातात जॉब नाही ना.
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात, पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
2: महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज एंड रिसर्च तर्फे करियर गाइडन्स प्रोग्राम इन लॉ फील्ड मध्ये करियर करायचंय मग जाणून घ्या. लॉ एंट्रन्स एक्झाम, हायर एज्युकेशन ऍडव्होकेसी, कॉर्पोरेट लॉ, ज्युडिशरी आणि करिअर ऑपॉर्च्युनिटीज, तज्ञ आणि प्राध्यापकांशी थेट संवाद साधण्याची सुवर्ण संधी. शुक्रवार 29 मे 2026 2:00 PM आइन्स्टाईन हॉल, छत्रपती संभाजीनगर. फॉर रजिस्ट्रेशन कॉल ऑन 9371174124.
3: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
3: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
5: Admission open MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Co, Chhatrapati संभाजीनगर.
6: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: Let's talk about success story. You are listening MGM 90.8 FM RJ Adnan तुमच्या सोबत आहे आणि आपल्या सोबत आहेत प्रतीक कुशारे सर ज्यांनी आताच क्रॅक केलेली आहे UPSC अंतर्गत घेतली जाणारी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाम आणि भारतातून त्यांचा 100वा रँक सुद्धा आलेला आहे. तर सर 6 वर्ष तुम्ही प्रिपरेशन केलेलं आहे, तर या 6 वर्षांमध्ये अनेक अप्स अँड डाऊन्स आले असतील आणि कधी असं वाटतं यार आता मी सोडून द्यावं आता होत नाहीये, तर अशा फेजेस विषयी सांगा, त्याला तुम्ही कसं टॅकल केलेलं आहे?
1: नक्कीच होतं असं. अनेकदा वाटायचं जेव्हा मी तिसऱ्यांदा प्रिलिम्स फेल झालो त्यावेळेसही मला वाटलं की आता आपण एक त्यावेळेस सोडून द्यावं, पण मी तेव्हा कट ऑफच्या खूप माझ्या म्हणजे माझे प्रिलिम्सचे कट ऑफ हे कायम 1 किंवा 2 मार्क्सनी मिस झालेले आहेत. तर मग ते कुठंतरी होतं की आपण हे करू शकतो आणि एक असं होतं की मेन्स आपण लिहून बघायला पाहिजे की जर प्रिलिम्स क्लिअर झाली मे बी हीच स्टेज आपल्यासाठी अडथळा असेल. 2022 असं वाटलं की आपण हे सगळं सोडावं, पण मी तरी एक चान्स घेतला की आपण 2023 अटेम्प्ट देऊन बघूया. तर 2023 मग प्रिलिम्स क्लिअर झाली माझी, मग त्यामध्ये मेन्स दिली. मेन्समध्ये मी सिलेक्ट होऊ नाही शकलो, पण माझं मार्क्स चांगले होते मेन्सचे. तर मग ते कुठंतरी कॉन्फिडन्स आला की आपण ही गोष्ट नक्कीच इम्प्रूव्ह करून करू शकतो. त्यानंतर मग 2024 माझी परत एकदा मी पूर्व परीक्षा फेल झालो. त्या पॉइंटला मला वाटलं की आता बस, म्हणजे मी सगळं सोडलं होतं, तिथे मी प्रिपरेशन सोडूनच दिलं होतं. त्यावेळेस मग मी MBA करण्याचा विचार केला होता किंवा आपण IT जॉब करू हाही विचार केला. मग बरेच ऑप्शन्स एक्सप्लोअर केले, पण मग त्यानंतर 25 जसं मी म्हटलं की ह्यामध्ये 2 UPSC सिव्हिल सर्व्हिसेस आणि UPSC फॉरेस्ट सर्व्हिसेस यांची प्रिलिम्स ही परीक्षा सेम असते, पण यांचं मेन्स वेगळी असते. तर मी आधी सुरुवातीपासून दोन्ही परीक्षांचे फॉर्म फिल करायचो, पण मी विचार केला की आपण आता फक्त 2025 एक फक्त फॉरेस्ट सर्व्हिसेस साठीच प्रयत्न करावा. कारण त्याचं कारण असं होतं की फॉरेस्ट सर्व्हिसेस ही थोडीशी टेक्निकल सर्व्हिस आहे आणि याच्यामध्ये जे ऑप्शन्स किंवा जे विषय आहेत ते कुठेतरी आपल्या इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडशी अलाइंड आहेत. तर त्यामुळे मी तो निर्णय घेतला आणि मग 2025 माझी पूर्व परीक्षा निघाली. नंतर नोव्हेंबर 2025 मुख्य परीक्षा झाली, त्यामध्ये मी पास झालो आणि मग इंटरव्ह्यू देऊन आज ऑल इंडिया रँक 100 आलेली
0: आहे. क्या बात है सर, म्हणजे अनेक अप्स अँड डाऊन्स येतात, पण शेवटी जे आपलं स्वप्न असतं ते नक्कीच पूर्ण होत असतं. सर सरांसोबत आपण अजून बोलणारच आहोत. स्टे ट्यून्ड.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025 to 2026. एमजीएम युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 8793047544 or visit mgmu.ac.in.
4: Dinner ka mood ho ya family outing, taste aur MBS dono chahiye, to aa jaiye Meena's Kitchen. Yahan milenge delicious veg non-veg soup, tasty starters, malai tikka kebab, चिकन तंदूरी, मटन बुना और मीना स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: वेलकम टू एमजीएम 90.8 एफएम आरजी अदनान तुमच्या सोबत आहे आणि सक्सेस स्टोरी मध्ये आज आपण बोलत आहोत प्रतीक कुशारे यांच्या सोबत ज्यांनी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ही एग्जाम पास केलेली आहे आणि भारतातून त्यांचा 100वा रँक आलेला आहे आणि ते आपल्या छत्रपती संभाजीनगरचे आहे. तर सर, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस याबद्दल जरा आम्हाला सांगा की एक्झॅक्टली ही सर्व्हिस कशी आहे.
1: आपल्या देशामध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेस 3 आहेत, तर इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस IAS, इंडियन पोलीस सर्व्हिस IPS आणि तिसरी आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस IFS. तर ही ऑल इंडिया सर्व्हिसेस पैकी एक सर्व्हिस आहे. यामध्ये तुम्ही तुमचा जो रोल असतो इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये की तुम्हाला पूर्ण भारतातल्या फॉरेस्टचं मॅनेजमेंट, वाईल्ड लाईफचं मॅनेजमेंट, त्यानंतर आता आपण बघतो की क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग सारखे इश्यू वाढत आहेत, तर त्यामध्ये त्यामधला रिसर्च असेल किंवा त्यामधलं मॅनेजमेंट असेल, इव्हन इंटरनॅशनल लेवलवरती ज्या कॉप होतात, कॉन्फरन्सेस होतात किंवा युनायटेड नेशन्स मध्ये जे प्रोग्राम्स आहेत एन्व्हायरमेंट रिलेटेड, त्यामध्येही ह्या सर्व्हिसचं रिप्रेझेंटेशन आहे. तर अशा प्रकारे ह्या सर्व्हिसचा रोल हा आहे येणाऱ्या काळात खूप वाढणार आहे. आणि आपल्या देशातच म्हणायचं झालं तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर असतो, DFO असतो, त्याचाही तिथेही ऍज अ डिस्ट्रिक्टचा फॉरेस्टचा हेड म्हणून याची ह्या IFS अधिकाऱ्यांची सुरुवातीच्या काळातली पोस्टिंग असतात.
0: तर आता सर तुमची पोस्टिंग कुठे असेल?
1: सध्या आता माझं ट्रेनिंग असेल ऑगस्ट महिन्यापासून मसुरीमध्ये लाल बहादूर शास्त्री अकॅडमीमध्ये. ते 3 महिन्यांचा फाउंडेशन कोर्स असेल, त्यानंतर माझी डेहराडून येथे ट्रेनिंग होईल.
0: तर अशा प्रकारे IFS ही सर्व्हिस आहे, म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. जर तुम्ही सुद्धा UPSC करत असाल तर या तुम्हाला हा एक सुद्धा ऑप्शन आहे. तर आपल्या गप्पा अजून सुरू राहतील थोड्या वेळात. स्टे ट्यून्ड.

0: let's talk about success story. You are listening MGM 90.8 FM RJ Adnan. तुमच्या सोबत आहे आणि आपल्या सोबत आहेत प्रतीक कुशारे सर, ज्यांनी आताच क्रॅक केलेली आहे UPSC अंतर्गत घेतली जाणारी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाम आणि भारतातून त्यांचा 100वा रँक सुद्धा आलेला आहे. तर सर, जेव्हा आपण प्रिपरेशन करतो, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतो, त्यावेळेस आपल्याला प्लॅन बी तयार ठेवणं गरजेचं आहे का?
1: नक्कीच, मी सांगेल की प्लॅन बी ह्या परीक्षेमध्ये असणं फार गरजेचं आहे, कारण ही खूप अनसर्टन एक्झाम आहे जिथे प्रत्येक स्टेजला कॉम्पिटिशन खूप आहे आणि वेल डिझर्विंग कॅन्डिडेट ही अनेकदा ह्या प्रत्येक स्टेज मधून बाहेर पडतात. तर मी नक्कीच म्हणेल की जर तुम्ही सुरुवातीच्या 2-3 वर्ष जर फुल टाइम प्रिपरेशन केलेलं असेल तर तुम्ही नक्कीच प्लॅन बीचा विचार हा करायला पाहिजे. तर आणि मी अगेन तेच सांगेल की आपल्याला काय करायचंय, आपलं व्हाय हा क्लिअर असेल तर नक्कीच तुम्ही त्या पाथ मध्ये तुम्हाला अडथळे आले तरी तुम्ही त्याच्यामध्ये सस्टेन करू शकता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये की तुम्हाला सिरीज वगैरे ह्या सगळं ठीक आहे, ते कमर्शियल पर्पज साठी काहीतरी बनवलं जातं, पण तेच की त्याला बघून त्याचा पर्पज हा एंटरटेनमेंट आहे इतकाच ठेवून त्याकडे बघून मोटिवेट होऊन ह्या सर्व्हिसच्या तयारीमध्ये येऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. आपण एकाला असं झालं म्हणून एकाची कॉपी करून दुसरा व्यक्ती नाही करू शकत. प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा त्याची काहीतरी ओरिजिनॅलिटी आहे. तर आपण आपलं अनालिसिस करावं, आपल्याला काय करायचंय आणि आपण हे करू शकतो का, त्याचा आपण कायम एक सेल्फ अनालिसिस कायम या प्रोसेस मध्ये सेल्फ ऑब्झर्वेशन आणि सेल्फ अनालिसिस करत राहू.
0: थँक्यू सो मच सर, थँक्स अ लॉट. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून आणि महत्व

0: पण हाता जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
2: महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज एंड रिसर्च तर्फे करियर गाइडन्स प्रोग्राम इन लॉ फील्ड मध्ये करियर करायचंय मग जाणून घ्या. लॉ एंट्रन्स एग्जाम, हायर एज्युकेशन एडवोकेसी, कॉर्पोरेट लॉ, ज्युडिशरी आणि करियर ऑपॉर्च्युनिटीज, तज्ञ आणि प्राध्यापकांशी थेट संवाद साधण्याची सुवर्ण संधी. शुक्रवार 29 मे 2026 दुपारी 3 वाजता आइन्स्टाईन हॉल, छत्रपती संभाजीनगर. फॉर रजिस्ट्रेशन कॉल ऑन 9371174124.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस, सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
4: मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन सादर करत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये पहिल्यांदा स्टोरी छत्रपती शिवराज्याभिषेकाची. ही केवळ इतिहासाची कथा नाही, हा आहे मराठी स्वाभिमानाचा महोत्सव, पराक्रमाचा जयघोष आणि प्रत्येक हिंदवी हृदयात जागृत होणारी गौरव गाथा. दिनांक 6 जून 2026 रोजी दुपारी 3:30 रुक्मिणी ऑडिटोरियम MGM विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर. पासेस साठी संपर्क करा 7276844290 और 9503747429.

सध्या तापमानात खूप वाढ होते, म्हणूनच स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर पडणं टाळा. जर बाहेर जायचं असेल तर डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री नक्की वापरा. दिवसभर भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक आणि ORSचा आहारात समावेश करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. तेलकट, मसालेदार आणि जड अन्न टाळा. फळ आणि हलका आहार घ्या. उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका. थोडा वेळ विश्रांती घ्या. लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. जर सतत चक्कर, उलटी, ताप किंवा अशक्तपणा जाणवला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, थोडी काळजी घेतली तर उन्हाळाही सुखद होऊ शकतो. स्टे सेफ, स्टे कूल अँड कीप लिस्निंग MGM 90.8 FM.

0: आता जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
2: अटेंशन फ्यूचर रिसर्चर्स एंड इनोवेटर्स,
3: MGM यूनिवर्सिटी इज नाउ इनवाइटिंग एप्लीकेशन फॉर PhD एडमिशन्स 2026 एंड 27. तसेच LLB नंतर करा LLM कॉन्स्टिट्यूशन, क्रिमिनल आणि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स मध्ये 2 वर्ष, तर बिझनेस मध्ये 1 वर्षाचा विशेष अभ्यासक्रम.
2: इफ यू आर रेडी टू टेक युअर अकॅडमिक जर्नी टू द नेक्स्ट लेवल, दिस इज युअर अपॉर्च्युनिटी.
3: लास्ट डेट टू अप्लाय 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.

मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन सादर करत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये पहिल्यांदा स्टोरी छत्रपती शिवराज्याभिषेकाची. ही केवळ इतिहासाची कथा नाही, हा आहे मराठी स्वाभिमानाचा महोत्सव, पराक्रमाचा जयघोष आणि प्रत्येक हिंदवी हृदयात जागृत होणारी गौरव गाथा. दिनांक 6 जून 2026 रोजी दुपारी 3:30 रुक्मिणी ऑडिटोरियम MGM विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर. पासेस साठी संपर्क करा 7276844290 और 9503747429.

सध्या तापमानात खूप वाढ होते, म्हणूनच स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर पडणं टाळा. जर बाहेर जायचं असेल तर डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री नक्की वापरा. दिवसभर भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक आणि ORSचा आहारात समावेश करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. तेलकट, मसालेदार आणि जड अन्न टाळा. फळ आणि हलका आहार घ्या. उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका. थोडा वेळ विश्रांती घ्या. लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. जर सतत चक्कर, उलटी, ताप किंवा अशक्तपणा जाणवला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, थोडी काळजी घेतली तर उन्हाळाही सुखद होऊ शकतो. स्टे सेफ, स्टे कूल अँड कीप लिस्निंग MGM 90.8 FM.